0: दी ऐं असांजी सिंधियत अॻियां वधंदी रहंदी त दादा तव्हां स्टूडियो में आया एॾी सुठी नमूने तव्हां असांखे ॻाल्हियूं ॿुधायूं तव्हांजो धन्यवाद आहे
1: महिरबानी
2: कन्हैया लाल मेठवानी जी सां ॻाल्हि ॿोल करे रही हुई सीमा हिरानी तव्हांखे हिकु ॼाण ॿी ॾियां सुभाणे आहे 25 मई सुभाणे 25 मई ते मल्हायो वेंदो आहे वर्ल्ड फुटबॉल डे विश्व फुटबॉल दिवस 25 मई ते विश्व स्तर ते हिन ॾींहं खे मल्हायो वेंदो आहे खेलनि जी संस्कृति खे हिकु साथ करण लाइ ऐं शांती खे वाधारो ॾियण लाइ संयुक्त राष्ट्र पारां हिन ॾींहं खे वर्ल्ड फुटबॉल डे मल्हाइण जी घोषणा कई वई हुई साथियो हाणे घड़ी इशारो पई करे असांजे हलण जो वक़्तु थी रहियो आहे वरी अव्हां सां गॾिजाणी थींदी ईंदड़ मंगल ते ॾींहं जो 12:10 ते तेसीं ताईं तव्हां पंहिंजो ध्यानु रखिजो ऐं ध्यानु रखिजो असांजे हिन सिंधी प्रोग्रामनि जो जेको ईंदो आहे हर मंगल ते विस्पत ते ऐं आर्तवार ते 12:10 ते तेसीं ताईं नमीशा खेमनानी खे ॾींदा मोकल नमस्कार।